स्वागतचा ऐको पियानो कुंभनाद कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कुंभनाद कार्यक्रमात आता मी ऐकूया पहिले गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील रेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवें आईचे कार्यक्रम संपयता मोकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.